0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजिनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमकां सोबेस्तांक बरो स्वागत.
1: दोरेमिफा कार्याचे वीक्षण करच्या सुमेस्तांक मोगाचो स्वागत सुस्वागत. शहर आणि वस्ती करच्या मनशांनी प्रकृतीची सोबाय साखीचे तर हडले कुशीन आपली पावलां गाडी जाय. आमच्या मंगळूरच्या मोडला कुशीन आम्ही गेल्या तर थंयसर आंगभोर फुलोन वळच्यो न्हंयो जावन दित्यो. नेत्रावती या फाल्गुणी त्या व्हडल्या व्हडल्या फाजी मध्ये वळोन वेत असताना आयकून सो तो बुळबुळ्यांचो आवाज कानाक धादोस काय हाडटा. आणि त्या उदका मध्ये असच्यो त्यो सुबीत संतोषान उडकाडांगाच्यो मसल्यो जावन दिती किजाना या मडेंजी आमकां पळयताना धादोस काय हाडटात. आणि सगळ्यांच आम्ही पुढे गेल्या तर शेता भाटांनी येत असताना मेरेर दिसची ती सुबीत खाट फुलां. आणि तोटा मुदगात आम्ही येत असताना त्या रुखार जडांनी दिसची ती अपुरबायची फळां. जावन दी ती अणस पोणस या पोपाय तोरां पेरां सांपेरां या जांबळां असली देखत असताना आमच्या तोंडांत उदक येता. कसली एक संतोष. नितळ वारें थंयसर सेवंक मेळटा. ना सर थंयसर करंदाय ना इराराय मेळटा आमकां मोतीक आपुरबायाची दादूस काय. आणि असल्या हडलेन तावून सबार जण डिल्ले गेल्यात. जावं ते राजकीय शेतान जावं ते संगीत शेतान या इतर शेतान असले परजळ्ळे व्यक्ती सबार आमच्या समाजांत असात. असल्या परिगतेंत कासरगोड लागसारसच्या एका हळ्ळी म्हणजे बेळाच्या गावांत तावन वाडून आपले शिकाप जोडून सबार वाटो पाय वाटेनी सोलून करंट नसल्या वेळार चिमण्याच्या उजवाडांनी आपले शिकाप जोड मंगळूरा येऊन आपले शिकाप जोडणं आज संसारभर नावाडलेली एक अपुरबायाची गौपीण आज आमच्या या दोरेमिफाच्या कार्याक आमच्या सांगत आसा. भू अपुरबायाची संतोषाची घडी. आज तिच्या वावरा निमती आज तिच्या सर खले निमती आज ती उंसायेक पावल्या. आणि तीच जाऊन आसा बेळाची कोगुळ बाय अनिता डिसोजा. तुका ह्या दोरेमिफा कार्याक मोगाचो स्वागत.
2: जूड तुकाय स्वागत. तशेंच सर कलाभिमानींक म्हजे हार्दीक प्रणाम.
1: भोव संतोष बाय अनिता. आमच्या दोरेमिफा कार्याक तूं हांगासर आयलाय. बाय अनिता सभार भाशेनी ते गायता. आनी एक विशेश देणे देवान तिका दिला. एक तालेंत वोंत एक देणावंत गौपीण जावन सभार प्रशस्ती पुरस्कार तिका लाभल्यात. बाय अनिता विविध भाशेनी विविध रितीन गावंक शकता कित्याक देवान तिका एक दिल्लें एक वर्त तें देणें जावन आसा. तिच्या ताळ्यान कोंकणीचो आवाज असा स्वाद असा मधुराय असा. कित्याक असल्या प्रतिभेन सबार प्रशस्ती पुरस्कार तिका लाभल्यात. हाची मोठवी झळक तुमच्या मुखार दवरूंक हांव खूप संतोष पावता. 8 वर्सांच्या प्रायर बाला कलोत्सव म्हणल्या संगीत स्पर्धान केरळा सरकारातावन बाला तिलका प्रशस्ती तिका लाभल्या. आपल्या 10व्या क्लासीन शिकताना केरळा राज्य मटार असा केल्या. सुगम संगीत स्पर्धान पहिले स्थान तिका फावो झाला. 2010 इसवेंत बॅरी अकॅडमी तावन तुळुनाडा गानकोगिले बिरुद तिका लाभल्या. 2012 इसवेंत तुळू अकॅडमी तावन विश्व गडीनाड कोगिले बिरुद लाभल्या. सांगतस 2013 इसवेंत मानसुभान संस्थान असा केल्या ग्लोबल अवॉर्ड बेस्ट फिमेल सिंगर हातूंत तिका प्रशस्ती लाभल्या. देशांत तशें विदेशांत सबार मान आनी गौरव तिका फावो जाल्यात. देखून बाय अनिता हांगासर तुका आमी परबीं पाठयता.
2: देव बरें करूंक जोड.
1: तुका एक पयलें सवाल आसा म्हजें. तुजें जल्म कासरगोडान जालें आनी ताजे नंतर तुमी बेळा कुशीन तुमचें सगळें कुटुंब आयलें. त्या वेळार तुमच्या कुटुंबाची परिस्थिती कशी आसली आमकां इल्ली माहिती दिवेत गी.
2: एक्चुअली म्हजो पप्पा ओरिजिनली कुळूर तावन ताच्या घर कुळूर आसा. कुळूर आमी काजा मामी काजा जाल्या उपरांत तो कासरगोड आयलो. मागीर थंयतान आमी बेळा शिफ्ट जाल्या. थोड्या तेंपा उपरांत पप्पाची भलायकी कितली बरी नातली तो देवादीन जालो. पूण मम्मीक एकल्याक आमकां त्या गांव भुरग्यांक पोसचें तितलें सुलाभायचें नातिल्लें. कित्याक म्हळ्यार पयलींच्या काळार शिकाप चड ना. ती एक 4th स्टँडर्ड शिकल्या गी म्हूण दिसता म्हज्या प्रकार. मालगडी ती तसो व्हडलो माम मागीर 6 जाणां भयणी तिच्या फाटल्यान तशें पुरो घरचें कारभार बरो तिणें पळयचें आसलें. बारीक कश्टांनी आमकां तिणें व्हड केल्लें. ते दाळा मागीर तिणें चिंतलें ह्या भुरग्यांक शिकाप जायचें म्हूण ती गल्फाक गेली. आमी आब आनी व्हडली माय सांगतात जियेल्या आनी म्हज्यो मावश्यो 6 जाणां मावश्यो माम मामी वट थंय कश्टांनी जियेल्या. थंय लायफ कितें गे म्हणून आमकां कळ्ळें. मोग आमकां आवय आसल्यारूय मोग आमकां तितलो मेळोवना. आवयचो मोग आमकां मेळोवना. पूण आबान तशेंच सोडली मायन आवयचो बापायचो सगळ्यांचो मोग आमकां ताणें दिला तें देखून तांकां हांव प्रत्येक तरान देव बरें करूं म्हणटा.
1: तूं तें हाडलें तावन खोडियाळाक येवन हांगासर शिखाप जोडून आज एका उंचल्या शिखाराक पावलें, एक नावाडदे गांवपिंड जालें. तुज्या त्या प्रायर तुका कोणी तरबेती दिल्ली आसा की खंयसर तुवें मूळ शिक्षण हें जोडलें ह्या विशीं?
2: हें म्हाका जोकत म्हूण बघता कित्याक म्हळ्यार हांव येदळ फामाद जावना. ना एक्चुली जूड म्युजीक म्हजी हॉबी म्हणून हांवें काण गेल्लें लानतां न्हू. हांवें फेमस जाय जें नांव जोडी जें म्हणून हांवें केदाळें चिंतू ना, बिलकूल चिंतू ना. पूण म्हाका संगीताचें बारीक आसक्त लानतां हांव हांवें पदां म्हणचें कोणें खंय पदां आयकल्यार तें हम करचें तें म्हाका पयलें तावन पिसाय चड. ल्हान आसतना संगीताची जाणवाय म्हाका मेळोना. एक्चुली थंय म्युजीक क्लासांनी पुरो आसली पूण 20 रुपया दिवंक घरा मस्तो कश्ट आसले, फीज दिवचें मस्तो कश्ट आसले. त्या देखून म्हाका खंयच्याय की सर्वनांतल्या भशेन घरा आयिल्ले फोर्स करताले करनाका कित्याक म्हळ्यार फीज दिवचे म्हळ्या खातीर पयशांतले ऑफकोर्स. तें तर हांव घालें करतालीं म्हूण सांगल्यार व्हिडियो बांदताली. म्हाका गोत्तू ना कितल्या जाणांक गोत्ता म्हूण, पूण ऑफकोर्स म्हज्या फॅमिलीक गोत्तस. हांव व्हिडियो बांदतालीं, मॉडलां ओळटालीं, मागीर मिरयो ओळयतालीं, मागीर कसर कोवळयताली. हें पुरो आमी काम करताल्या, शेण
1: काडटालें मात पळोवंक मेळटा.
2: पूण खुशी म्हाका मुस्त जाणांनी सारलें आसा आतां तुका जाडूंक येता गे म्हणून. हांवें सांगलें तशें म्हणल्यार काल म्हणून थोडे फावटी हांवें जोक करचें आसा पूण लायफान मस्त शिकल्या जोड.
1: तुज्या संगीत पोयणांत तुका कोणी म्हणलें गॉड फादर, म्हळ्यार तुका एक पो दवरून म्हणटा आमी, ह्या वेलविशर कोणी आसले गी तुज्या संगीत शेतान?
2: म्हजे 10th जाले तक्षण आमच्या इगर्जेक एक पाद्र्याब आयलो, तांचे नांव जावन आसा फादर हेनरी. ते म्हणाले की कोण संगीत क्षेत्रांत हुशार आसात तांणी कोडियाळ आमचे कॉलेज स्टार्ट जाता संदेशा कॉलेज ऑफ फायन आर्ट्स थंय म्युजिकाची तरबेती घेवं येता म्हणून. त्या तळ आमच्या सिस्टरीन सांगलें हांगा थोडी सिंगर्स आसात. तशें म्हाका हे खुशी जालें की हांव ही पळयतां कालें संगीत कालें म्हणून पळया म्हणून हांव हें आयलें. कित्याक म्हळ्यार म्हाका इथे दोन सा कालें री कालें म्हाकाय गोतूनातलें पूण आतां म्हाका कळीत आसा संगीताचें इल्लें ज्ञान आसा, चड ना इल्लें पूण आसा. तशें स्पेशली एक म्हजी कुटमादारां तशेंच फादर हेनरी म्हजो गॉड फादर म्हण येत थंय तावन हांव कोडियाळ म्हजें पयण हांवें स्टार्ट केलें 1996.
1: तूं त्या दळा फादर आहलो, आतां ते बिशप जाल्यात. मानेस्त मेल्विन पेरिसान आपल्या सिंथी मेंथाळ उतरांनी विणलेले सिंथी मेंथाळ मोगाचे पोत आतां आमी आयकूया.

0: Boa aprovechem pot. Kalzak lakcha sale. Debare karu Anita.
1: Anita, tu ek classical singer, uimo. Ani ti poda gaita na tu sad slur use karne, slur mhalyar te variation ami muntav. Hen kityak ani sangat as te ek don teen vegvegle ritin tuka gaun amka dakavet ki amcha vikshakank.
2: Anga classical muntana ami sad variation galchi garz na. Jude, for example ata ಅನಿಸುತ್ತಿದೆ ಯಾಕೋ ಇಂದು ನೀನೇನೆ ನನ್ನವಳೆಂದು ಏ ಎಕ್ದಮ್ ಫಮಾದ ಪೋದ ಸಗಳಂಕಿ ಕಳಿತಸ ಆತ ಆಮೇ ಸಂಚೆ ಜಾಲ್ಯಾರ ಆತ ಸೋನು ನಿಗಮ್ ತಾಕ ಬಿಲ್ಕುಲ್ ಕ್ಲಾಸಿಕಲ್ ಗೊತ್ತಸ್ತಲೆ ತಶೆ ಮುಣೂನು ತಾಣೆ ಫಿಲ್ಮ್ ಸಾಂಗ್ ಕಿತ್ಲೆ ಜಾಯ್ ತಿತ್ಲೆ ಸಿಂಗ್ ಕರಿ ಆತ ಕ್ಯಾಟಗರಿ ಅಸ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಫೋಕ್ ಪ್ಯಾಟ್ರಿಯಾಟಿಕ್ ಇಮೋಷನಲ್ ಡಿವೋಷನಲ್ ಮುಣೂನು ಆಮೇಲೆ ಸಕ್ಕಡಿ ಮಿಕ್ಸ್ ಕರೂಂಗ್ ಜಾಯ್ ನಾ ಮಾ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಅಸಾ ಅವ್ನು ಕ್ಲಾಸಿಕಲ್ ಸಿಂಗರ್ ಮುಣೂನು ಅಸಲೆ ಪೂರ ಸ್ಲರ್ಸ್ ಮಾಕ ಗಲೂಂಗ್ ಜಾಯ್ ನಾ ಆಮೇಲೆ ಸುಬಿ ದಿಸಾಜೆ ಜಾಲ್ಯಾರ ಏಕ್ ಡಬ್ಬ ಫುಲ್ ಪೌಡರ್ ಕಲಿ ಕರೂಂಗ್ ಜಾಯ್ ನಾ ಕಿತ್ಲೆ ಜಾಯ್ ತಿತ್ಲೆ ತವೇ ಮೇಕಪ್ ಕೆಲ ಸುಬಿ ದಿಸ್ತಾ ನಜಲ ಮಸ್ತ ಆಡ್ ದಿಸ್ತಾ ಎ ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಆತ ಅನಿಸುತ್ತಿದೆ ಅವ್ನು ಕ್ಲಾಸಿಕಲ್ ಟೈಪರ್ ಸಿಂಗ್ ಕರ್ತಾ ಅನಿಸುತ್ತಿದೆ ಯಾಕೋ ಇಂದು ನೀನೇನೆ ನನ್ನವಳೆಂದು तुका खंयचे बरें रुसले
0: म्हाका पयल्यांच्यान बरें दिसलें दुसरें आयकत आसतना इल्लेशें खालेंगी
2: ना हांवें हाडलें
0: दोदोस काय बघुल्ला ना
2: हांवें दोनी बऱ्या रितीन सिंग केला म्हणजे पिच्च समारले ताळ समासले पूण तूं सांगताय फस्ट वन तुका बरें लागलें हें जावन आसा संगीत आमी खंयचें कितलें जाय तितलें घाली जाता नुस्त्याक मीठ एक किलो अडलां म्हणून एक किलो मीठ घालूंक जायना कितलें जाय
0: तूं आतां मस्त भाशांनी गायताय
2: बासनांतले सिंगर
0: तशें म्हणूंक जायना जावन दी
2: पूण म्हळ्यार बासनांतले सिंगर मस्त
0: भास कळचे वय हांव तूं आतां इतल्या भाशांनी गायताय म्हणटाय तर तुका कितले भास उलोवंक येतात
2: सडावत पुरा गांवची भास हांव
0: उलयताय म्हळ्यार एक दोन तीन खंयचे भाशेचे सांगीत गी म्हाका कशें तुजे जेवण जालें गी इसारचे कशें एक तामिळान
2: कशें तामिळान गे
0: होय
2: जूड उंगळ सापडाच्या
0: उंगळू काल म्हळे
2: उंगळ म्हळ्यार तुमकां म्हणून इल्लें रेस्पेक्ट दिवचे
0: बरें बरें
2: निंगळ म्हळ्यार इल्लें
0: सारके
2: सिंगुलर उंगळ सापडाच्या
0: मागीर दुसऱ्या भाशेनी जाल्यार
2: मळयाळम मळयाळम जाल्यार उणयच्यो
0: उणायच्यो
2: उण खायच्यो
0: उण खायच्यो
2: खायच्यो
0: ओके
2: तुळवाना सांडे तुळू एक्चुली हांव कोडेड आयल्या उपरांत शिकिल्लीं पयलीं म्हाकाय गोत्त
0: नातलें कोणी तुळू उलयनात गे
2: तुळू म्हण सांगल्यार तेंचे तुळू आंगाचे तुळू अशें ना इवन कोंकणी जाल्यार मस्त डिफरंस
0: आसा फरक आसा
2: तेंचे तुळू दुसरे
0: मागीर हिंदी इंग्लीश सगळ्यांक अर्ज वापरपाचे आनी ताच्या उपरांत म्हाका एक हांवें चिंतचें तो स्टुडियोन रेकॉर्डिंग जाता
2: ओके
0: तें सुलाप गे आतां लायव्ह स्टेजीर आमी आतां हांवें खरें मस्त सबयल्यान संगीत सांजांनी तें जाणां तुमकां सलीस जाता खंयचें सलीस तें
2: बरें सवाल गे एक्चुली लायव्ह सिंगींग मस्त टफ कित्याक म्हळ्यार मुखार प्रेक्षक आसतात आनी आमी एक चूर मिस्टेक जालें जाल्यार सगळ्या लोकांक कळटा आनी आमकां करेक्ट करूंक जायना बट स्टुडियो सिंगींग म्हण सांगल्यार आतां आमी सिंग करताना एक लायन आमची मिस्टेक जाली जाल्यार आमी ते पाटी करेक्ट करयत
0: मुखलें पद आसा आनी ताच्या याद कोवळेंतलें ही म्हजी कांकणां एक अपुरबायाचें उडतें पद आतां आमी सकाळीं ताचें तोंड आयकुया